0: गिलास तुम कुफा भी
1: उठाऊं बोला तेरे मिशु बना दिले आज अच्छा तो नहीं मरा फुंबा के तो आज ये यों दे कुल कुल बोला बीते पिलोट ये तो उस जाने ना फिर तू चाइना कुछ तो कुनी तो कुने सीना फना बार ना चिव बना तू चाइना ली बे जान रख के ना ये सीन फान सुन और मना रख जान को यों दे चपना ना नासा कुम बोला बीते बी ये जान बोला तेरा का इन तारिक बे बोला तारिक बीची तेरे रख सुनी सी बोला बीते बी चाइना नासा ये वो तो बोला साफ चार तो दे पार सुन
2: Parte bene anche con Giano, che mi ha mai irano bene. Con puntona, fai il puntona, vado, fai il puntona. Ma calò, sono una mezzetta che non ti fanno. Mi sono già fatto...
3: Sapan, sono in Madagascar, lui. Ma non so in Madagascar, io ando alla pan, sono in Madagascar. Fammi che le rete una corona che ti spide. Ma se sei in Rachira, non lo vuoi, mi fa uofo. Mi sa, ma c'era tutto un turista, non sante. Infiderena matinka sy io amin'ny asa tokomba omena asa ny tsy manana asa amin'izay mba mandrosirosy tokoa Madagasikara rehefa manana asa daholo zany ny olona rehetra eto Madagasikara dia mba mety ampandrosan'ny Madagasikara kokoa zay
4: de zao raha ny tena marina anao mbola voaeo atenatenany za tombatonga zay di eo amin'resaka manjaka loatra le kolikoly Ora ka tsara tatana. Ha. Ara ras tatana ko zao moa ve ke tsavy an lexis. Tokona saraina ka mazao no ape ke koa. De tsisa ho tsofana fana na kultura no zao dali peni. Tokona mazao no fanzaka no fana na zao de tsisa vatsy ni Tsimisa vatsy ni naza ma pro pro bunia sa vaina ka zany san malagasy. Vai. Aloha mba io va feno zandray a mamalagasy satria efa ela no jarina fa le malagasy totsaina milo faina ka raha sy loha totsaina sy ny famarinana ve zaky nitorany fanjakana ve manao izy tena manao vidy la fanjakana fa saingy sonjoray losatso mety misy an'izay lo zay mararafoanao
0: saotra tompoko lahy saotra tompoko vavy